0: Center 95.5, North South 95.6, 95.6, East West 98.2.
1: You are listening your RM3 Manoranjan Radio.
2: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
3: Sakar Beats.
4: Sakar Beats.
3: संगीत प्रेमी श्रोत्यानो नमस्कार सुस्वागतम सुप्रभात मी आशा करते कि आपण ठीक आहात मजेत आहात अँड रचनी करीत आहात ऑन ऑर एम फ्री रेडिओ मनोरंजन तर सिखो तासाचा अप्रतिम कार्यक्रम आहे 10 वाजतापर्यंत तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी तर सिखो नेहमीप्रमाणे आमची साथ आपण नक्कीच द्या कार्यक्रमाचा शेवटपर्यंत म्हणजे 10 वाजतापर्यंत तर सुरुवात करूया आजचा आपला सकाळ बेचा कार्यक्रम एका अप्रतिम भक्ती गाण्याने.

तर सिखो अगदी अप्रतिम सुरुवातच झालं आजचा आपला सकाळ बीच कार्यक्रमाचा. तर सिखो वातावरण आपण अधिक भक्तिमय करूया या पुढील अप्रतिम गीतासह. विठू माझी माऊली इन द व्हॉइस ऑफ अनुराधा पौडवाल.

0: सोमवार ते शुक्रवार,
1: सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 to 10 AM.
2: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
3: RM3 Manoranjan Radio.
4: Ya Kolibar.
5: तरसिको पुनः एकदा नमस्कार सुस्वागतम जनी हल्लीच रेडिओ मनोरंजनवर ट्युनिंग केली आहे. सकाळ बीस कार्यक्रम चालू ऑन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी 10 वाजतापर्यंत. तरसिको नेहमीप्रमाणे आमची साथ आपण नक्कीच द्या कार्यक्रमाचा शेवटपर्यंत म्हणजे 10 वाजतापर्यंत. आणि रसिको आपलाच कार्यक्रम आहे तर या कार्यक्रमाचा आपण पुरेपूर आनंद घ्या. आणि या क्षणी तुम्हा सगळ्यांसाठी या पुढील कोली गीतास निवड आपण केलेली आहे तर नक्कीच आस्वाद घ्या.

तर सिखूया प्रेम भरल्या वातावरणात आपण थोडंसं राहूया, तर ऐकूया जगन्याला पंख फुटले, टेकन फ्रॉम द मूवी बबन.

0: You're listening to RM3 Radio Manoranjan.
1: रसिको या गाण्यानंतर शेवटचं गाणं असणार आजचा आपला सकाळ बीचचा कार्यक्रमाचा. आणि रसिको या सकाळी सकाळी रेडिओ मनोरंजनवर ट्युनिंग केल्याबद्दल, आमची साथ दिल्याबद्दल मनापासून अनेक अनेक धन्यवाद.

तरसी को इश्कात हो या दंग याद सगाने सही तेस आप जाकर के मात संगे ताकरी ताहूत पुनः एक दा आम ची साथे दिले बदल मनापा सुन अनेक अनेक धन्यवाद तरसी को लवकर भेटू या तो पर्यंत आत्या सावी धन्यवाद नमस्कार व शुभ दिन.